खबर ना है तो तू चाहीं बटे पुरछाइयूं आहीं खबर ना है तो तू चाहीं बटे पुरछाइयूं आहीं अंधारी रात आहे ऐं अकेलाई अघाई आ

वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे यो कहजो पडो आहे घुरी कहे ही खुदाई आ

इहा सूरत डिठी आहे अगे वांगुर मिठी आहे इहा सूरत डिठी आहे अगे वांगुर मिठी आहे किथे आखिर इहा गोला अजाई आ।

पयोवासम रही सारो पयोवासम रही सारो जड़े आयो सदै वारो टुबी मोती खणी आई वनी वारी सजाई आ उफक ते तू शफक आहीं लहे थो सिज साहिल ते उफक ते तू शफक आहीं लहे थो सिज साहिल ते अन्या कुछ तरसनो आहे अन्या कश्ती ना आई आ।